0: ये कथा स्वर्गरे देवता मानक मध्यरे भाळी पडिला से माने चिंता कले किछि ना ये आमरी सिंहासन अधिकार करिबो कौन कले देवता माने सर्जिबाकु विघ्न तप करणे सशीघ्र ओइले देवता गणे
1: सशीघ्र ओइले देवता गणे
0: येनु आमर गुटे पद अछि
1: हां।